जीव यकदेसी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडी फेडी संसार साकडी वचन मात्रे जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी उदार वचने वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरुराव ऐक्यरूपी संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेद विरहित टवाळी करूच नेणे जे जे मन अंगीकारी ते ते स्वयं मुक्त करी तो गुरु नवे भिकारी झडे आला शिष्यास न लाविती साधन न करविती इंद्रये दमन ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे समर्थ सांगतायत की सद्गुरु वेदातील शब्दाचे अंतरंग दाखवून ते दाखवून देऊन स्वरूपानुभव करून देतात. तसंच सद्गुरु हे अनाथांचं माहेर असतं. जीव बापडा अल्पज्ञ असतो त्याला ते साक्षात ब्रह्मच करतात आणि ज्ञानोपदेश करून त्याची जन्ममरण चक्रातून सुटका करतात. वेदांचे अभ्यंतरी असणारे गुह्य असे हे ब्रह्मज्ञान वेदातून काढून आई ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या अपत्याला छोटे छोटे घास भरवते त्याप्रमाणे सद्गुरु माऊली अत्यंत वात्सल्याने आपल्या शिष्याच्या कानात आपल्या शब्दाने हळूहळू आत्मज्ञानाची गूढ रहस्य ऐकवते. वेद शास्त्र आणि ब्रह्मज्ञाने पुरुष या सर्वांचा अनुभव पाहता ते अगदी एकच आहे असं कळून येतं. सद्गुरु ही परमात्म्याशी ऐक्यरूप होण्यासाठी तोच अनुभव शिष्यात देतात. सद्गुरु संशय संपूर्णपणे नाहीसा करतात आणि स्वतः आदराने स्वधर्माचं प्रतिपालन करतात.

आणि वेदविरहित व्यर्थ बडबड तर कधीच करत नाहीत. काही गुरु असे असतात की जे मनास वाटेल ते मनसुक्त आचरतात, ते गुरु नव्हेतच, बळीच शिष्याच्या गळ्यात पडणारे. जे शिष्याला साधना करायला सांगत नाहीत, त्याला इंद्रिय निग्रह करायला लावत नाहीत, ते गुरु कसे म्हणावेत?

आपण श्रवण करत आहोत दासबोधातील 5व्या दशकातील हा दुसरा समास. या समासामध्ये 73 ओव्या आहेत आणि आज आपण वंदन कार्यक्रमामधील त्यातील अर्ध्या ओव्यांचं रसग्रहण करणार आहोत. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिये दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आकिले अतिदुराशेने केले दीनरूप. जे जे रुचे शिष्या मनी तैसीच करी मन धरणी ऐसी कामना पापिणी पडली गळा. जो गुरु भीड सारू तो अध्वमाहून अधम धोरू चोरटा मंद पामरू द्रव्य भोंदू. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि सेखी भीड करी घात घेणा. समर्थ सांगतायत की जे शिष्याला इंद्रिय निग्रह करायला लावत नाहीत, साधना करायला लावत नाही, अशा गुरूंचा त्याग करावा. जो कोणी ज्ञानाचा उपदेश करतो अविद्येचा समूळ

नाश करतो आणि इंद्रिय निग्रहाची शिकवण देतो तोच सद्गुरू जाणावा. काही गुरु हे शिष्यांचे अंकित असतात आणि अतिदुराशेने दीनवाणी झालेले असतात. शिष्याला जे आवडतं तेच करतात, त्याची मनधरणी करतात. त्यांच्या गळ्यात कामनारूपी पापणी दडलेली असते. जे सद्गुरु गुरुसत्य स्पष्टपणे न सांगणारा असतो तो अधमाहून अत्यंत अधम आणि पामर असून द्रव्यासाठी भोंदूपणा करणारा असतो असं स्पष्टपणे समर्थ इथे सांगतात. ज्याप्रमाणे एखादा दुराचारी वैद्य रोग्याच्या सर्वस्वाची राखरांगोळी तर करतोच पण शेवटी भिडेमुळे घातकी ठरतो, येथे वर्णन केलेल्या वैद्यासारखा गुरु नसावा. असा गुरु असेल तर देव तर दुरावतोच, शिवाय भिडीला बळी पडून तो शिष्याला बंधनात गुंतवतो. तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा, भिड करून या गोवा घाली बंधनाचा.

तैसा गुरु नसावा जेणे अंतरपडे देवा, भीड करून या गोवा गालीबंधनाचा। जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोचे सद्गुरु निधान दाखवी डोळा। देखणे दाखविती आदरे मंत्रफू कर्णद्वारे, इतुकेचं ज्ञान ते पामरे अंतरिली भगवंता। बाणी तिहीची खूण तोची सद्गुरु सुलक्षण, तेथेचे रिघावे शरण अत्यादरे मुमुक्षे अद्वै।

इथं निरूपणी अगाध वक्ता परीविषयी लुलंगता ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. जैसा निरूपण समयो तैसेची मनही गरिवायो कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. समर्थ सांगतायत की ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूल देहाने जो उत्तम प्रकारे साधनाही करत असतो असा सद्गुरूच आपल्याला स्वस्वरूपानुभव प्राप्त करून देतो. काही गुरु प्रकाश दर्शनादी चमत्कार मोठ्या आदरानं दाखवतात, मंत्रोपदेशही करतात, परंतु त्यांचे ज्ञान इतकंच मर्यादित असतं. त्यामुळे त्यांच्याकडून मंत्रोपदेश आदी घेणारे बिचारे जीव भगवंतास अंतरतात. ज्यांना शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती या तीनही प्राप्त झाल्या असतील तोची उत्तम लक्षणांनी युक्त सद्गुरू होय. जो खरा मुमुक्षु असेल त्याने अत्यंत आदराने अशा सद्गुरूंना शरण जावं. एखादा गुरु म्हणून घेणारा अद्वैत निरूपण करण्यात अत्यंत अगाध विद्वत्व व वस्तुत्व दाखवतो, पण विषयाच्या ठिकाणी त्याची आसक्ती तशीच राहिलेली असते. अशा व्यक्तीला गुरु केल्यानं आपल्या मानवी देहाची सार्थकता होणार नाही. निरूपण समयी जो उत्तम रीतीने ब्रह्मज्ञान सांगत असला तरी त्याचं मन चंचल असतं. स्वस्वरूपानुभव त्याला प्रत्यक्ष आलेला नसल्याने त्याचं ज्ञान निश्चयात्मक नसतं.

ऐसे दयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नसू देवर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. समर्थ सांगतायत की गुरुंपुढे आमचे नुसते ज्ञान व्यर्थच म्हणावं लागेल. अशा प्रकारे सिद्धीच्या सामर्थ्याविषयी स्वार्थ त्यांच्या अंतरात उत्पन्न होत असतो. सिद्धींची ही आशा दुराशाच आहे. जोपर्यंत दुराशा नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. शब्दज्ञानी लोक कामनेच्या अधीन असल्याने चांगलं नसतं ते. अनेक ज्ञानी म्हणवणारे लोक कामनेनं वेडे झाल्याने अर्थातच धुळीस मिळतात आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून दडपणारी बिचारी ही मूर्ख माणसं काही न कमवताच मरून जातात. ज्याच्या अंतःकरणात यत्किंचितही कामना नाही असा संत विरळच असतो. त्याचं मत, त्याचं वागणं इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळं असतं. तो सदा सर्वदा भगवंतासंबंधीच बोलत असतो. इतर वस्तूंविषयी विचारही त्याच्या मनात कधी येत नाही. ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसते वेद्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरिती ते वोकटे शब्द ज्ञाते कामिक. बहुत ज्ञाती नागवली ना कामनेने वेडी केली, कामना इच्छिताच मेली बापुडे मूर्खे. निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, अवघ्यान वेगळे मत अक्षय ज्याचे.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी.

आज रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण राष्ट्रीय बेडूक उडी दिन याविषयी बोलणार आहोत. त्या अगोदर एक छानसं गाणं ऐकूया.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
2: जाणून घेऊया हवामान वृत्त. हाती आलेल्या वृत्तानुसार कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 86%. सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 82%. आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. आकाश सामान्यतः निरभ्र असेल आणि पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस ते किमान तापमान

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: आज 13 मे राष्ट्रीय बेडूगुडी दिवस याबद्दल आपण रेनबो फंडेमध्ये बोलत आहोत. आणि बेडूगुडी म्हटलं की मला अगोदर खरं सांगायचं तर बेडकाची उडी आठवतच नाही. लहानपणी आपण शाळेत जेव्हा वार्षिक क्रीडा स्पर्धा असायच्या त्यावेळेस आपल्याला जे बेडूकुडी ससाउडी या प्रकारचे खेळ जेव्हा आपण खेळायचो त्यातील बेडूकुडी म्हटली तर मला सर्वप्रथम आठवते. परंतु आज मात्र त्या उडीबद्दल नाही तर बेडकांच्या खरोखरच्या बेडकांच्या उडीबद्दल आणि राष्ट्रीय बेडूकुडी दिनामत्त बेडकाबद्दलच्या काही मजेशीर गोष्टी मजेदार गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. बहुतेक बेडूक त्यांच्या त्वचेद्वारे पाणी शोषू शकतात त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीनं पाणी प्यावं लागत नाही. ही एक खरंच खूपच छान अशी गोष्ट आहे. आणि बेडूक अत्यंत अनुकूलनीय प्राणी जे वाळवंट किनारपट्टी तसेच उष्णकटिबंधीय वर्षावन किंवा उंच डोंगर आणि अनेक ठिकाणी आढळतात. आणि आत्ता पावसाची चाहूल जेव्हा लागेल तेव्हा मात्र आपण कधीही म्हणजे ज्या भागातून बेडूक वावरताना दिसत नाही त्या भागात सुद्धा बेडकांचे आवाज टराव टराव आपल्याला ऐकायला येणार आहेत. आणि अर्थातच पावसाची चाहूल लागेल तेव्हा मात्र त्यांचा हा खेळ लगेच आपल्या लक्षात येतो. आत्ता मात्र पाऊस राजा येणार आहे.

0: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन

0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही
1: सूरगौरव संध्या।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: Akashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
2: राष्ट्रीय बेडूक उडी दिनाच्या निमित्ताने आपण बेडकांविषयी बोलत आहोत. आणि बेडूक म्हटलं की खरं तर लहानपणीची एक गोष्ट आठवते, बेडूक आणि बैल. आठवत असेल ना तुम्हाला? बरं, आता ती गोष्ट काही मी सांगणार नाही आहे. तर आपण ती गोष्ट गीतरूपात ऐकूया.

0: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्तसूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
2: अनेक श्रोत्यांच्या खूप छान छान अशा प्रतिक्रिया आजच्या या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. रवींद्र कुडाळकर, रजनीकांत पाटील, वीणा नाडकर्णी, तसेच बाजीराव लोटले, प्रणव शिंदे, कृष्णानंद कामत, सुरेश पाटील, शिवाजी घोरपडे हरिपूरहून, सीमा पटवर्धन, उज्ज्वला कर्वे, हरिश्चंद्र पाटील, प्रमोद कारखानीस, माधव वाघ पुण्याहून, मिलेश गजानन राऊत, रवींद्र लक्ष्मीबाई पांडुरंग सरनाईक, मुरलीधर रौंदळ मालेगावहून, संध्या गावकर, अरुण गावकर, विजय जोशी आनंद परब अकेरीहून, रघुनाथ कन्नूरकर, किशोर नाईक, सुवर्णा चौगुले, विठ्ठल मासलेकर, सी आर स्वामी, श्रीनिवास हिंगणे, संजय पाटील, प्रफुल्ल गोखले, मिलिंद शेट्टे, आनंद कानडे आणि रवींद्र वामन साने, दिलीप पाटील, राघव कुमार, दिलीप वाणी, गौतम भिंगारडे, आगाशी गावातून महेंद्रभाय, जगन्नाथ केदारे, अरुणा घाडी, हेमंत मुळे, किशोर पेडणेकर, तसेच अनेक श्रोत्यांनी आजच्या या कार्यक्रमाला अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: श्रोत्या हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचं नाव आहे श्री राममूर्ती श्रीधर. भारतातील कम्युनिटी रेडिओचे जनक म्हणून ओळखले जाणारे दिल्लीचे रहिवासी असलेले डॉक्टर श्रीधर राममूर्ती पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी गेली 50 वर्षाच्या कठोर परिश्रमाचं फळ मिळालं अशी भावना समाज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. आपल्या प्रवासात आपली साथ देणाऱ्या सर्वांचे ते ऋणी असल्याची भावना त्यांच्या मनी आहे. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन यासारख्या संस्थांमध्ये गेली 50 वर्ष ते कार्यरत आहेत आणि 1970 डॉक्टर श्रीधर राममूर्ती दूरदर्शनमध्ये आणि 1976 विज्ञान विभागात रुजू झाले. सरकारच्या पाठिंब्याने त्यांनी निरनिराळे प्रकल्प सुरू केले. ऑल इंडिया रेडिओच्या भोपाळ केंद्रासाठी त्यांनी काम केलं आहे. भोपाळच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांनी मानव का विकास नावाचा एक प्रकल्प सुरू केला होता. त्या काळात त्यांनी रविवारी सकाळी 9 वाजण्यापूर्वी 18 भाषांमध्ये एक सहभागी कार्यक्रम प्रसारित केला आणि त्यासाठी 1 लाखांपेक्षा अधिक श्रोत्यांनी सहभाग नोंदवला. ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि देशातील पहिले शिक्षण केंद्रित TV चॅनल ज्ञानदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं. तसंच पहिले शिक्षण केंद्रित FM रेडिओ स्टेशन ज्ञानवाणी हे देखील डॉक्टर श्रीधर राममूर्ती यांच्या मार्गदर्शनाने सुरू केलं. आकाशवाणीच्या एका पदाधिकाऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे हे ऐकून खूप खूप आनंद झाला आणि आकाशवाणी परिवारातर्फे डॉक्टर श्रीधर राममूर्ती यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा हा प्रवास आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी असा आहे.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्य

अंतर्गत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: मी पत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत. अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉ रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक निस्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मान मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्युझिकल साथ, रिअल लाईफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप युअर डे.

आयुष्यावर बोलू काही हे गीत आपण आत्ता ऐकलं. आज गायक, गीतकार, संगीतकार संदीप खरे यांचा वाढदिवस, आणि त्यानिमित्त खास रेनबो फंडेच्या उत्तरार्धाची सुरुवात या गाण्याने आपण केली आहे. गेली अनेक वर्ष हाऊसफुलच्या गर्दीत सुरू असलेला आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर अफलातून आहे. संदीप खरे यांनी चौथीत असताना पहिली कविता लिहिली. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्यांनी कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. आपल्या मराठी साहित्याला अनेक छान छान गाणी तसेच कवितासुद्धा त्यांच्या लाभलेल्या आहेत. आणि दमलेल्या बाबाची कहाणी याशिवाय तर आजचा दिवस संपन्न होणारच नाही.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी।

अजून आठवतं, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं.

0: अनेकदा हे गीत ऐकल्यानंतर अनेक बाबांच्या डोळ्यांमध्ये आसव दाटून येतात, कारण कुठेतरी संदीप खरेंच्या या बाबामध्ये ते स्वतःला पाहतात. धावपळीच्या या जगात आपल्या मुलांच्या वाटेचा वेळ चाकोरीबद्ध आयुष्यात अडकून पोटा पाण्याच्या मागे धावताना कसा निघून जातो ते कळतही नाही.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली yours.
2: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
3: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आज संदीप खरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिहिलेली एक छान अशी कविता. तुझं बघता सारा हिशेब चुकला होता, तुझं बघता सारा हिशेब चुकला होता, मी अमावस्येला चंद्र पाहिला होता. तो एकच झाला गुलाब अवघा लाल, जो ओठांवरती तुझा टेकला होता. तालात नादली तुझी पैंजणे तिकडे, हृदयाचा ठोका इकडे हुकला होता. डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा

होता, मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता. निथळता चांदणे असह्य अंगावरती, मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता. तू मिठीत घेता श्वास थांबले होते, मज मारायाचा डाव चांगला होता. पाहिले जयाने तुझे लासरे हासू, माणूस तो आयुष्यातून उठला होता. चढणार होते जहर तुला हे माझे, मी कवितेतून दंश ठेवला होता. तुझं बघता सारा हिशेब चुकला होता, मी अमावस्येला चंद्र पाहिला होता.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: ठीक 7:45 आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबईचा पुढील भाग, ज्याची आपण अगदी उत्सुकतेने वाट पाहत आहात.
0: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz Musically yours.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईला आपली राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब, राजा प्रताप बिंब याविषयी माहितीचा दुसरा भाग.
1: इ.स. 1147 मध्ये राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीमला आपली राजधानी स्थापून तिला आपल्या जुन्या राजधानीचंच नाव दिलं. तेव्हापासून या बेटाला माहीम हे नाव पडलं असा तर्क बखरीतल्या वर्णनावरून आपल्याला करता येतो. इतिहासाचार्य राजवाडेंच्या महिकावतीच्या बखरीत भेटणारा हाच तो राजा प्रताप बिंब ज्यानं मुंबईतल्या माहीमला राजधानी स्थापन केली. हा मुंबईचा पहिला राजा म्हणून बखरीत येतो. मुंबई माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यावर प्रताप बिंबानं आपली कुळदेवता प्रभावती हिचीही या ठिकाणी स्थापना केली असावी असं मानायला जागा आहे. कारण हीच प्रभावती पुढे प्रभादेवी म्हणून प्रसिद्ध पावली. प्रभादेवीचं मंदिर असलेला परिसर प्रभादेवी या नावानंच ओळखला जातो. तरी भौगोलिकदृष्ट्या प्रभादेवी भाग माहीम बेटाचाच हिस्सा होता आणि आहेही. प्रताप बिंबाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम महिकावतीच्या बखरीत स्पष्टपणे काही आलेला नाही, पण बखरीचं अनेकदा वाचन केल्यानंतर अनुमान लावता येतं ते असं.
2: प्रताप बिंब सन 1138 मध्ये दक्षिण कोकणावर स्वारी करण्यासाठी निघाला. तो 2 वर्षांनी म्हणजेच सन 1140 मध्ये पैठण मार्गे कोकणातल्या दमण इथे आला. सन 1142 मध्ये तो केळवे माहीम इथे राजधानी स्थापन करतो असा उल्लेख आहे. पुढे त्याने मुंबई माहीम इथे राजधानी स्थापन केल्याचं सन पुन्हा 1138 दिलंय आणि त्यानंतर त्याने 9 वर्ष इथून राज्य सांभाळल्याचा उल्लेख आहे. मुळात तो मुंबई माहीम या प्रांतात आलाच सन 1147 ला, तर मग तो 9 वर्ष इथे राज्य करेलच कसा हा प्रश्न पडतो

0: ती दुरुस्ती तर्काने ही 5 वर्ष असावीत अशी करता येते. त्यावरून मुंबई माहीमला राजधानी स्थापन करणारा पहिला राजा प्रताप बिंब याने वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या प्रदेशावर 1140 ते 1147 अशी 7 वर्ष आणि मुंबई माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यावर वसई पर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून 1147 ते 1152 अशी 5 वर्ष अशी सर्व मिळून एकूण 12 वर्ष राज्य केलं असावं.
1: प्रताप बिंब याचा मृत्यू 1152 मध्ये झाला असावा आणि त्याच्यानंतर त्याच्या वारसांनी राज्य केलं. राजा प्रताप बिंब याच्या पश्चात 1152 मध्ये माहीमच्या गादीवर आलेला त्याचा मुलगा महीबिंब यानं माहीमवर 1212 पर्यंत म्हणजे एकूण 60 वर्षांपर्यंत राज्य केलं. आता या दीर्घ कालावधीत बिंबाचं राज्य काबीज करण्याचे लहान मोठे प्रयत्न होतच राहिले, पण सगळ्यात मोठा प्रयत्न झाला तो चौलच्या भोजराजा याच्याकडून. महीबिंब आणि भोजराजाच्या सैन्यामध्ये ठाण्याजवळच्या कळव्यात झालेल्या युद्धात भोजराजाला मारून महीबिंबानं विजय मिळवला. भोजराजासोबत झालेल्या युद्धाचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केलेला आहे, कारण त्याचा संबंध पुढे आलेल्या दुसऱ्या बिंबाशी आहे म्हणून.
0: महीबिंबानंतर 1212 मध्ये त्याचा पुत्र केशवदेव बिंब माहीमच्या गादीवर आला. केशवदेव यावेळेस फक्त 5 वर्षांचा होता, त्यामुळे त्याची आई कामाई ही त्याच्या वतीने राज्य कारभार पाहत होती. केशवदेव 17 वर्षांचा होताच त्यानं राजपितामह अशी पदवी धारण केली. स्वतःची स्तुती ऐकायला त्याला फार आवडे, म्हणून त्याचे भाट त्याच्या महतीचे पोवाडे रचून आजूबाजूच्या राज्यात जाऊन गात असत. केवळ 17 वर्षांच्या राजाची स्तुती ऐकून तिथल्या राजांची असूया जागृत होऊ लागली. आणि अशा राजांमध्ये एक होता चौलचा राजा भोज दुसरा. याचे वडील राजा भोज ह्याचा पराभव केशवदेवाचा बाप राजा महीबिंबानं केला होता. केशवदेवाला धडा शिकवून त्याच्या बापानं केलेल्या आपल्या बापाच्या पराभवाचा बदला घ्यायचं ठरवून तो 1224-25 मध्ये केशवदेवाच्या माहीम महिकावतीवर चालून जाण्यासाठी निघाला. कळव्यात पुन्हा एकदा भोजराजाचं सैन्य आणि केशवदेव बिंबाचं सैन्य एकमेकांना भिडलं. अंतिम लढाईत दुसऱ्या भोजराजाचा पराभव झाला आणि केशवदेव बिंबानं आपलं राज्य अबाधित ठेवलं.
1: केशवदेव निपुत्रिक होता, त्यामुळे त्याच्या सर्व सरदार अधिकाऱ्यांनी आपापसात विचारविनिमय करून जनार्दन प्रधानाचं दत्तक विधान केलं आणि त्याला मुंबई माहीमच्या गादीवर बसवलं. 1241 मध्ये घणदिवेचा राजा नागरशा माहीमवर चालून आला. घणदिवे हे गुजरात मधल्या चिखली गावाजवळ आहे. ठाण्यामध्ये या 2 राजांच्या सैन्यांची लढत झाली. या लढतीत जनार्दन प्रधानाचा पराभव झाला आणि पहिल्या प्रताप बिंबानं मुंबई माहीम इथे स्थापलेलं राज्य गुजरात येथील घणदिव्याच्या नागरशाच्या कब्जात गेलं. इथून पुढे चांपानेरच्या प्रताप बिंब राजघराण्याची माहीमवर असलेली सत्ता संपुष्टात आली आणि या घराण्याची मुंबई माहीमवर असलेली हुकूमतही संपली. 1147 ते 1241 पर्यंत म्हणजे एकूण 94 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर हे घडलं. या कालावधीत केळवे माहीमच्या 7 वर्षांच्या राज्य कारभाराचा कालावधी जमेस धरला तर प्रताप बिंबांची सत्ता 101 वर्षाची होते असं म्हणता येतं. महिकावतीच्या बखरीत दिलेल्या माहितीवरून प्रताप बिंब आणि त्याच्या वारसांनी मुंबई माहीमच्या गादीवर एकूण 94 वर्ष राज्य केलं असं गणित आपल्याला मांडता येतं. प्रताप बिंब हा मूळचा गुजरात येथील अनहिल पाटण किंवा अनहिलवाडचा आणि येताना तो मुंबईत तिकडून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी कुळ घेऊन आला असं सुरुवातीला म्हटलंय. शेषवंशी समाज म्हणजे आत्ताचा भंडारी समाज, तर सोमवंशी आणि सूर्यवंशी म्हणजे साधारणतः पाटील, म्हात्रे, चौधरी, चुरी, वर्तक, सावे वगैरे वगैरे अण्णावांचा समाज. या तिन्ही समाजांचा बखरीतला एकत्रित उल्लेख मराठा असा आहे. या काळात क्षत्रियचा समानार्थ शब्द मराठा असा होत असावा असं वाटतं. हा समाज आजही केळवे माहीम आणि मुंबईत मोठ्या संख्येनं असलेला दिसून येतो आणि त्यांच्या बोलीत गुजराती शब्द सापडतात असं त्या समाजातले काही जाणकार सांगतात.
0: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

अज्ञात मुंबईविषयी जाणून घेताना जो श्रवणानंद मिळतो तो खरंच शब्दात सांगणं खूप कठीण आहे. आजचा हा सांगितिक प्रवास असा सुरू राहणार आहे. दुपारच्या 17 दोन ते 5 आर जे गोपी आपल्यासोबत असणार आहेत आणि FM गोल्डवर देखील ही सुरांची मैफिल अशी सुरू राहणार आहे 10 ते 1 या वेळेत. आता ऐकूया पुन्हा एकदा संदीप खरे यांच्या वाढदिवसानिमित्त जाता जाता एक त्यांनी रचलेलं छानसं गीत सलील कुलकर्णी यांच्या आवाजातील.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात 2 गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने SP वेलुमणी यांच्या AIADMK विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री CV षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी

आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला

होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडविया, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापारवृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण इस्रायल अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021च्या विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये

45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: दोस्तों, इसके बाद हम सुनेंगे ब्रेक फ्री सेगमेंट का आखिरी गाना और उसके बाद हम मिलेंगे म्यूजिक कैफे में. उससे पहले 12 बजे, ठीक 12 बजे आज के समाचार.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. विधानसभेत आज 144 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं. 22 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मत दिलं तर 5 आमदार तटस्थ राहिले. AINRC नेते एन रंगस्वामी यांनी आज पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल कैलासनाथन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. भारत येत्या 14 आणि 15 मे रोजी ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचे अध्यक्ष असतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचे शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही जयस्वाल यांनी यावेळी दिली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांचं आज लखनौ इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 38 वर्षांचे होते. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांचे ते पुत्र तर राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आणि भाजपच्या सदस्य अपर्णा बिष्ट यादव यांचे ते पती होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात एका यात्रेदरम्यान भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या संदेशात त्यांनी जखमी लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांपैकी 3 जण जत तालुक्यातले असून इतर 3 कर्नाटकातले आहेत. या घटनेत 13 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज, जत, संख आणि विजापूर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी येत्या 19 मे पर्यंत अर्ज करावेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. यात्रेसाठीची नोंदणी लवकरात लवकर करण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. KMY.gov.in या संकेतस्थळावर यात्रेची सविस्तर माहिती असून याच संकेतस्थळावरून नोंदणी करता येऊ शकते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणूक

विजयी झालेल्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी येत्या 20 मे रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्य रसायनशास्त्रज्ञ आणि औषध विक्रेते संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी आज भंडारा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात बनावट औषधांचा धोका वाढला आहे. ही बाब केंद्र सरकारच्या वारंवार निदर्शनास आणूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्याने हा संप पुकारला असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक कंपन्या निकृष्ट दर्जाची औषधी तयार करून बाजारात आणत असून या प्रकारात काही डॉक्टर्स चाही सहभाग असल्याचा आरोप दुबे यांनी केला. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. राजस्थानमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून किनारी कर्नाटकात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ। पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज। केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली। अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली। सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल। परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं। पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं। त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे। विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत। प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे। इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत। उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे। ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत। पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली। पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे। शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते। तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ

घडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता TVK कडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBIचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची CBIच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. CBIनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती CBIनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही CBIनं दिली आहे.

मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथे झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू
2: काही। नमस्कार रसिका, 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि या निवांत दुपारी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। कडक उन्हाळ्यात एक सुखद गोष्ट असते, ती म्हणजे शाळांना सुट्टी असते, मग आपण बाहेर फिरायला जातो, गावी जातो, मस्त धमाल करतो। काय मुलांना सुट्टी असते, मग मोठ्यांनाही काही दिवस रजा घ्यावी लागते, आणि ही उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही कशी एन्जॉय केली किंवा करत आहात ते तर सांगाच, पण काही वर्ष मागे जाऊन तुमच्या लहानपणी या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही कशी धमाल करायचा तेही सांगा। अच्छा चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आपण याच विषयावर बोलणार आहोत। तुम्ही व्हॉट्सअप संदेशाद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245411432 आणि 45151433। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71। तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता।

तो बोलू काही या कार्यक्रमात मी तुम्हाला विचारलंय की उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही काय धमाल करता किंवा केली असेल कधी लहानपणी, तर ती आठवण मला सांगायची आहे. आणि मला व्हॉट्सअप संदेश आला आहे शुभलक्ष्मी मस्तगार यांचा, आणि ते त्या म्हणतात की लहान असताना मामाच्या गावाला म्हणजे वरळी सिफेसला जात असे. बरं, तो मामाचा गाव आहे त्यांचा. आणि आजूबाजूच्या गावाला म्हणजे आंबेपूरला जात असे आणि आंब्याच्या खूप आस्वाद घेत असे. बरं, गौतम भिंगारडे, बर नमस्कार. सुरेश पाटील, शुभ दुपार. अविनाश दामोदर कडू, वाडवड. विठ्ठल वसलेकर, प्रणव शिंदे म्हणतोय की बर संदीप खरे सरांचा आज वाढदिवस आहे. बर, माहिती आहे, शुभेच्छा त्यांना. आणि मामाच्या गावी कराड सातारा येथे शाळेची सुट्टी एन्जॉय करतोय तो. के राघव कुमार म्हणतात की धमाल म्हणजे नदीत मनसोक्त डुंबणं, काळीभोर करवंद, रानमेवा स्वच्छंद. अरे वा. श्रीपाद जोशी, बर नमस्कार. रजनीकांत पाटील म्हणतात की लहानपणी सुट्टी मामाच्या गावाला जाऊन मामाच्या शेतात करवंदे आंबे खायला जायचे आणि सुट्टी संपता संपता घरी आल्यावर वरच्या इत्तेतील कोणाची पुस्तक आहेत का हे शोधत फिरायचे. बर. शिल्पा तोडणकर म्हणतात की आत्तासारखं ऊन कडक नसायचं त्यांच्या वेळी, तेव्हा अंगणात झोपाळ्या बांधून मनसोक्त मज्जा करत असू. प्रकाश शिंदे म्हणतात आहेत की उन्हाळा सुट्टी आणि आजोळ हे एक समीकरणच असायचं आहे. क्रिकेट, कबड्डी, खो खो सारखे खेळ आणि दुपारी मनसोक्त पोहणं आणि आंब्याच्या झाडावर चढून आंबे खायचे, काय ते दिवस होते, वा. राजकुमार कुंभार सुलेर जवळगीवर नमस्कार. मंगेश म्हात्रे म्हणतात आहेत की उन्हाळ्यात गावी गेल्यावर तिथले क्षण लक्षात येत आहेत. रानमेवा लय भारी, हापूस, आंबा, फणस आणि भरपूर मासे खाणं हे नक्की. पंकज मोहड म्हणतात

तासन तास नदीमध्ये आंघोळ करण्यात वेळ घालवायचा आणि त्यांच्या गावातल्या नदीचं नाव पूर्णा नदी आणि त्यांच्या बालपणी त्यांच्या गावातल्या नदीला भरपूर पाणी असायचं. आत्ता मात्र नदी कोरडी आहे. चंद्रशेखर मुळेकर नमस्कार, सहभागी आहेत. बरं, मला काही दूरध्वनीसुद्धा आलेले आहेत. शिवाजी सुरवसे यांचा दूरध्वनी आला होता आणि ते म्हणतात की उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जाऊन मस्त आंबे खायचे, मजा करायची. गणेश जोशी म्हणतात आहेत की लहानपणी आजोळीला जायचे, नदीवर आंघोळीला जायचे आणि बैल वगैरे घेऊन जायचे आणि त्यांनासुद्धा आंघोळ घालायचे. अश्विनी बडके म्हणतात आहेत की उन्हाळा हा खेळण्यात आनंदात उत्साहात जायचा, आता मात्र खूप कडक ऊन आहे. खरं आहे. बरं, तुमचे काही अनुभव असतील उन्हाळ्याच्या सुट्टीतले, आनंदाचे क्षण तुम्ही घालवले असतील तर माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415 32 आणि 45151433. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 71. तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता.

मंगेश दामले यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे आणि ते म्हणत आहेत की लहानपण बोरिवली नॅशनल पार्कच्या आत गेलं, तिथे बाबाच्या ऑफिस स्टाफ क्वार्टरमध्ये जवळपास 16 वर्ष गेली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ठरलेला कार्यक्रम म्हणजे सकाळी सायकल घेऊन कानेरी गुंफाच्या बाजूला जाऊन जंगलातून करवंद कैऱ्या जांभळं आणायची आणि ते सगळं घेऊन दुपारी वडाच्या झाडाखाली किंवा क्लबमध्ये बसून पत्ते कॅरम खेळताना आणलेल्या रानमेव्याचा फडशा पाडायचा. सुनील जोशी म्हणत आहेत की लहानपणी गुरं म्हशी दुपारी नदीवर पाणी प्यायला घेऊन जाताना त्यांच्या पाठीवर बसून जात होतो, तसंच यथेच्छ पाण्यात पोहायला खूप मजा असायची आणि घरी आल्यावर लगोरी, खांबाचे खेळ, विटेदांडू इत्यादी मजा येत होती.

सुनील जोशी, निवळी फाटा, रत्नागिरी. श्री राऊत, बरं, नमस्कार. श्रीपाद जोशी, मामाचं आणि आमचं गाव एकच आणि मामाच्या गावाला जायची मजा कधी अनुभवलीच नाही असं, पण दोन्ही एकाच ठिकाणी असल्यामुळे पण एक धमाल मजा यायची. वासंती पुरंदरे की मामाच्या गावाला गेलो की उड्यामध्ये खेळायचो आणि आंब्याचे आढी लावलेली असायची, मनसोक्त खायचो आंबे. गाव मोरव, शिरवळजवळ. बर, सुट्टीत आजोळ मस्त बालपणीच्या आठवणी, सर्व भावंडे जमणे, नुसता धुडगू. सांगलीचा नदीकाठ, आमराई बागेत भेळ घेऊन भांडत खाणं आता आठवणीने डोळे भरून येतात. नीलांबरी कुलकर्णी यांचा हा व्हॉट्सअप संदेश आहे. विठ्ठल मसलेकर म्हणतात आहेत की उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी लहानपणी पाण्यात डुंबणे हा एकमेव उद्योग होता आणि तिथल्या भावकीच्या मुलांना शहरातील जीवनाचे किस्से सांगून त्यांची करमणूक करत होतो आणि त्यांनाही मजा यायची. प्रदीप चोपडे म्हणतात की लहानपणी मामाच्या गावी कोल्हापूरला ते जायचे आणि तिथे नदीवर पोहायला खूप मजा यायची. दिवसभर खेळून बागडून दिवस कसा संपायचा ते कळायचं नाही आणि सुट्टीमध्ये गावची जत्रासुद्धा असायची. मग काय, बच्चे कंपनीची नुसती धमाल आणि मग संध्याकाळी मस्तपैकी आमरसपुरीवर ताव मारायचा. मला दूरध्वनीसुद्धा आलेला आहे, मंगल सोनवणे यांचा दूरध्वनी आलेला आहे आणि ते म्हणतात आहेत की उन्हाळ्यात आम्ही सरपण गोळा करायचो कारण पावसाळ्यात ते सरपण मिळायचं नाही आणि मग त्याचा वापर केला जायचा. मिलिंद टिप्पणीस म्हणतात आहेत की मुंबईतच त्यांचं बालपण केलं आणि दुपारी कॅरम पत्ते खेळायचे, साखरेच्या गोळ्या पाडायच्या, कोकम सरबत बनवायचं आणि संध्याकाळी बाहेरचे खेळ, लगोरी, विटीदांडू वगैरे. तर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय धमाल केलीत किंवा करत आहात ते मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2 45-15-41-32 आणि 45-15-41-33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86-57-66-10-71. तुम्ही व्हॉट्सअप संदेश पाठवू शकता बरं का. डिम, डिम, डिम, डिम, डिम, डिम.

देवा, खेळू लागला पाठी. सुरू झाली सुरू झाली धाव धाव धाव धाव धाव धाव धपाकुटी. याला मार याला मार याला मार याला मार. मारका चेंडू पडला पाण्यात, पाण्यात पडला धोका पुड्या.

किंवा मला काही व्हॉट्सअप संदेश आलेले आहेत आणि तुम्ही मला कळवताय की उन्हाळ्याची सुट्टी कशी धमाल तुम्ही करायचात. अशोक पाटील म्हणतात आहेत की बरं कार्यक्रमाचं त्यांनी कौतुक केलेलं, धन्यवाद. आरती गावकर म्हणतात आहेत की मामाच्या गावाला जायचो, नदीवर जाऊन मासे पकडून आणायचो, आंबे करवंद काजू काढून खायचो. क्रियांश गावकर, ऐरोली नवी मुंबई. बरं, आम्ही पेठला मामाकडे जायचो, गव्हाचा चीक ओल्या तांदळाच्या फेऱ्या खायचो. संयोगिता बापट, पनवेल. स्टीव असं आहे पण त्याचं नाव प्रीतम आहे त्यांचं नाव. आणि लहानपणी उन्हाळ्यात विहिरीत, तलावात आणि समुद्रात पोहण्याची मजा काही निराळी होती. शिवाय सायकलचे टायर घेऊन ते काठीने पळवत धावत जाणं आम्हाला खूप आवडायचं. आंबे करवंद राजणी खायला आवडायचं. बरं, मला काही व्हॉट्सअप संदेश तर आलेलेच आहेत आणि दूरध्वनीसुद्धा आलेले आहेत. वसुमती ठोसर यांचा दूरध्वनी आलेला आहे आणि त्या म्हणतात आहेत की त्यांचं भासगाव हे गाव आहे आणि त्या गावाला आईबरोबर जायच्या, मस्त धमाल करायच्या आणि दुपारी पाखाडी चढून करवंद आणायच्या आणि मस्त धमाल करायच्या. माधवी जोशी यांचा दूरध्वनी होता आणि त्या ठाण्यातच राहतात, पोखरणजवळ, आणि तेव्हा जंगल होतं त्यांच्या लहानपणी ठाण्यामध्ये. आणि सगळ्या प्रकारची जे काही झाडं होती आणि मग करवंद जांभळं गोळा करणं, आणि ते म्हणतात की आम्ही मुली मुलांचे खेळ खेळायचो, म्हणजे गोट्या, विटीदांडू आणि सागर गोटे वगैरे तर त्या खेळायच्यात. त्यानंतर मेधा यांचा दूरध्वनी होता आणि त्यांचं बालपण गिरगावात गेलं आणि साहित्य संघामध्ये बालनाट्य त्या जाऊन बघायच्या. असे मला तुमचे छान छान संदेश आलेले आहेत आणि मला कळतंय की तुम्ही काय धमाल केली. बरं, अजून कोणाला काही सांगायचं असेल तर शेवटची संधी आहे, म्हणजे आजच्या कार्यक्रमापुरती. दूरध्वनी क्रमांक आहे 02245 1342 आणि 45 15 41 33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 71. तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता बरं का.

0: निघाले जुजू वरती वाऱ्याशी दोस्ती ढगांची मस्ती हवेला छेद ढगांना भेद पृथ्वीच्या वेडाला चंद्राचा वेद वरवर बघणारी वाकलेली मान रॉकेटचा आकार होई लहान लहान आकाशात उरली धुराची शेपटी मागून निघाली बिचारी एकटी आकाशी पाठीवर खडूची रेख सेकंदाला 1000 मैल रॉकेटचा वेग पृथ्वीची तोफ धुराचा गोप मोठ्या तोफेतली छोटीशी बुलेट झुझू झुझू झुझू रॉकेट दूरवर कोठेही पृथ्वी दिसेना चांदोबा कोणता तेही कळेना आकाशात इथे शिस्तीची कक्षा कक्षेच्या बाहेर गेल्यास भयंकर शिक्षा आकाशात 4 तास न थांबता भटक नाहीतर शनीच्या कड्यांना लटक गुरुच्या चंद्राच्या नागमोडी वाऱ्या प्लुटोला धरून मार सूर्याला फेऱ्या दिव्याला घालवा ठाण्याला कळवा रात्रीचं रॉकेटला जोरानं पळवा घड्याळात 5 लावावा गजर 6 आंघोळी आटपल्या तर 7 भेटू या चंद्रावर थेट झुंझू झुंझू झुंझू रॉकेट रोबोट म्हणाला चला चहा प्या पाठीवर ऑक्सिजनची नळकांडी घ्या चंद्रावर जोर जोरात नका मारू हका चालताना छोटी छोटी पावले टाका चंद्रावर थांबायचा नका करू हट्ट चला चला चंद्र आला पट्टा करा घट्ट पृथ्वीचा चंद्राशी होईल समेट झुझू झुझू झुझू रॉकेट रॉकेटच्या बाजूच्या शिडीवर चढलो चंद्रावर खाली उतरायला लागलो उठ उठ उठ असा आरडा ओरडा झाला जोर जोरात हल्ल्याचा मला भास झाला मला वाटले चंद्रावर धरणीकंप झाला मागोमाग बाबांचा आवाज कानी आला इतका वेळ चंद्राचे स्वप्न बघत होतो मला काय ठाऊक मी झोपेमध्ये होतो पुन्हा एकदा बाबांचा आवाज कानी आला अंगातला आळस माझ्या कुठ्या कुठं गेला तुम्हालाही शाळेत जायला होईल की लेट झुझू झुझू झुझू रॉकेट झुझू झुझू झुझू रॉकेट झुझू झुझू झुझू रॉकेट
1: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours
2: चला दोस्तो हो बोलू काही हा कार्यक्रम सुरू रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे उन्हाळ्यात तुम्ही काय धमाल करता किंवा तुमच्या लहानपणी काय धमाल गेली ते तुम्ही मला कळवलं गुलाब गायकवाड यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे आणि कार्यक्रम ते नेहमी ऐकतात कार्यक्रमात सहभागी आहेत आणि कार्यक्रमाचं सादरीकरण खूपच छान आहे कार्यक्रम आवडला गुलाब गायकवाड नवरंगाबाग घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर धन्यवाद शिल्पा तोडणकर यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे आणि त्या म्हणतात आहेत की त्यांच्या वेळी ना सारखं ऊन कडक नसायचं आत्तासारखं आणि तेव्हा अंगणात बरं ह्यांनी सांगितलेलं आणि मी तुमचा हा संदेश वाचूनसुद्धा दाखवलेला आहे परत पाठवल्यामुळे माझ्याकडून ते परत सांगितलं गेलं किशोर पेडणेकर म्हणतात आहेत की वाळवणातल्या कैरीच्या फोडी चोरून खाण्यात मज्जा वेगळी होती खरं आहे ती लहानपणीची मजा काही औरच आहे आणि ती तुम्ही मस्त अनुभवली आहे आणि सर्वांनीच आपण अनुभवलेली आणि तुम्ही माझ्यापर्यंत तुमचे छान छान अनुभव पोचवलेले त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद मी गोपी भोसले चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आत्तापुरतं थांबतोय गाणं ऐकवतो संदीप खरे सलील कुलकर्णी यांचं गाणं आणि आज संदीप खरे यांचा वाढदिवस आहे तर आकाशवाणी परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या गाण्यानंतर ठीक 3 तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88%, तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त, तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते एन रंगासामी

यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे एन नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची पाचव्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथे शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबई.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर मुंबई आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी आणि आज सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले तुमच्यासोबत आहे. आपल्याला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या विषयासाठी काम करण्यात दिवसभराच्या नोकरीचा अडथळा स्वीकारूनही 35 वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संगीतकार आनंद मोडक यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या कार्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही ऐकूया.

एक होता विदूषक या चित्रपटातला हा गण तुम्ही ऐकलेला आहे, जो गायलाय रवींद्र साठे यांनी आणि संगीतबद्ध केलाय आनंद मोडक यांनी. मूळचे विदर्भवासी असणारे मोडक सर शालेय शिक्षणापर्यंत अकोल्यात होते आणि पुढल्या शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि मग पुणेकरच होऊन गेले. पुण्यात आल्यावर कॉलेजमध्ये जाता जाता तेव्हाच्या पुण्यातल्या समृद्ध कलाविश्वाचा ते सहजच एक भाग बनून गेले. 1972-73 तो काळ स्थित्यंतराचा होता. केवळ कला क्षेत्रच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल या काळात घडत होते आणि त्या बदलांनी तेव्हाची संस्कारक्षम पिढी प्रभावित होत होती. पुण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग बनलेल्या थिएटर अकॅडमीच्या स्थापनेचे क्षण मोडक सरांनी अनुभवले होते आणि या मान्यवर संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते आणि जगभर गाजलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाच्या मूळ संचापैकीही ते एक होते. त्यामुळे या नाटकाच्या विदेश दौऱ्याच्या निमित्तानं मोडक सरांनी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, इटली, हॉलंड, जर्मनी, हंगेरी, युगोस्लाविया, रशिया आदी देशांना भेटी दिल्या होत्या आणि तिथल्या कलाजीवनाचे काही अंश त्यांनी अनुभवले होते. नंतरच्या काळात मोडक सरांच्या गाण्यांमधून पार्श्वसंगीतातून आढळणारी आणि कानाला सुखावणारी हार्मोनी या अनुभवांनी प्रेरित झाली होती आणि त्यांच्या कलावंत मनाने अल्पावधीत पाश्चात्य संगीताचे संस्कार आत्मसात केले होते.

रसिको, हो मोडक सरांच्या कला जीवनाची सुरुवात 72 सुमारास झाली असली तरी त्यांनी संगीत दिलेलं पहिलं नाटक ठरलं ते 1974 मधलं महानिर्वाण. त्यापाठोपाठ 3 पैशांचा तमाशा, पडघम, विठ्ठला, तुमचे आमचे गाणे, अफलातून, संगीत म्युन्सिपाल्टी, अलिबाबाची हीच गुफा, जळडी तुझी प्रीत, लीलावती, प्रीत गौरी, गिरीशम, मेघदूत, मदनभूल, संगीत प्रारंभायन, असा एक वेगळा प्रवास त्यांचा सुरू झाला. आणि यातलं वैविध्य हे लक्षणीय होतं. पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक साहित्यातील कलाकृती, अनुवादित नाटके, असे अनेक प्रकार त्यांनी सांगीतिकदृष्ट्या अर्थपूर्ण केले. आणि या सारेला नंतर पार्श्वसंगीताचाही सूर येऊन मिळाला. महापूर, खेळिया, मृगया, रायगडाला जेव्हा जाग येते, चाफा बोलेना, वाडा चिरेबंदी, त्रिनाट्यधारा, उत्तररात्र, प्रेमाची गोष्ट, या साऱ्या नाट्यकृती मोडक सरांच्या संगीत मार्गदर्शनाने मूळ आशय गहिरा करणाऱ्या ठरल्या.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरे रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। संगीतकार म्हणून चित्रपटांचा विशाल पट मोडकसरांना साथ घालत होताच आणि ती संधी 22 जून 1857 या नचिकेत जयू पटवर्धन यांच्या चित्रपटामुळे त्यांना मिळाली आणि मग यशस्वी चित्रपटांचा एक सिलसिलाच सुरू झाला। कळत न कळत सूर्योदय, दिशा, चौकट राजा, एक होता विदूषक, लपंडाव, दोघी, मुक्ता, तू तिथे मी, राजू, उरुस, फकीरा, बाई माणूस, 20 वर्षांच्या अवधीत मोडकसरांनी तब्बल 53 मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीताचा साज चढवला आणि चित्रपटांसाठी संगीत देतानाही त्यांनी कायम दर्जा जपला। निरर्थक शब्द आपल्या संगीतात शिरू दिले नाहीत आणि त्यांच्या या दर्जेदारपणाची दखल 6 वेळा राज्य पुरस्कार प्रदान करून सरकारी पातळीवरही घेतली गेली। कळत न कळत, मुक्ता, दोघी, रावसाहेब, राजू आणि धुसर या मोडकसरांच्या संगीतानं सजलेल्या चित्रपटांनी व्यावसायिक यशही मिळवलं। याशिवाय फिल्मफेअर पुरस्कार, अल्फाझी अवॉर्ड, मटा सन्मान हे सन्मानही या वाटचालीत त्यांना भेटले।

नाटक चित्रपट मालिकांच्या विश्वात गुंतले असतानाही मोडक सरांनी आपली आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांशी प्रारंभापासून जुळलेली नाळ तुटू दिली नाही. 1976 त्यांनी आकाशवाणीसाठी बदकाचं गुपित ही संगीतिका केली आणि ती इतकी गाजली की त्याचे स्वतंत्र 75 प्रयोग राज्यभरात झाले. आणि अन्य संगीतकारांपेक्षा मोडक सरांचं एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण म्हणजे साहित्याची, शब्दांची, त्यातल्या सूक्ष्म अर्थाची त्यांना असणारी विलक्षण जाण आणि हे सारं संगीत संरचनेत उतरवण्याचा त्यांचा आग्रह. चित्रपटांसाठी त्यांनी चालीवरही शब्द लिहून घेतले, पण त्यांचा मूळचा पिंड आधी कविता मग चाल हाच होता आणि ते स्वतः याचा वारंवार उल्लेख करत असत. एक होता विदूषक या चित्रपटातली एकापेक्षा एक सुंदर गाणी ऐकताना मोडक सरांच्या संगीताचं हे वेगळेपण आपल्याला जाणवतं.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरय रसिकह आणि तुमचा आरजी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. संगीतकार म्हणून वैविध्य जपणारे, गाण्यातली कविता प्राणपणानं सांभाळणारे, संगीत संरचना हे टीमवर्क मानून प्रत्येकाला त्याचं क्रेडिट मन मोकळेपणानं देणारे आणि कुठेही सुरेल गाणं ऐकलंय की भरभरून दाद देणारे मोडक सर माणूस म्हणूनही अनेक दुर्मिळ गुणांचा समुच्चय होते. आपला मोठेपणा जराही जाणवू न देण्याचा गुण त्यापैकीच एक. दाद द्या आणि शुद्ध व्हा ही ओळ ते नेहमी ऐकवत. चांगल्या गोष्टीला दाद देण्याचं भान त्यांनी कायम जपलं. तिथं वय, धर्म, जात, देश अशा भिंती त्यांना कधीच आड आले नाहीत आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीतलं सौंदर्य त्यांना नेमकं जाणवायचं आणि ते इतरांनाही समजावं यासाठी मोडक सरांचा आटापिटा चालायचा. त्यांनी प्रयोगशीलता जपलीच, पण ती नावापुरती नसायची. त्या त्या ठिकाणी ती अनिवार्य वाटेल असाच तिचा वापर असायचा. त्यामुळेच पाश्चात्य पद्धतीच्या सुरावटीत मधूनच पखवाजाचे बोलही ऐकू यायचे किंवा रागदारी संगीतात कॉर्ड्सची किमया दिसायची. कोरसचं कल्पक वापर हे तर त्यांचं वैशिष्ट्यच होतं आणि शब्दलयींचं नाजूक नातं त्यांनी त्याच मोलानं कायम हाताळलं, जपलं आणि रेशमी सुरावटीतून रसिकांच्या हवाली केलं.

प्रयोगशीलता हा कुठल्याही कलेचा गाभा असतो असं म्हणतात, आणि हा गाभा जितका समृद्ध तितका कलाविष्काराचे आयाम विस्तारत जातात. आणि संगीतकार आनंद मोडक हे अशा कलात्मक प्रयोगशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण होतं. चित्रपट, नाटक, मालिका, ध्वनिफिती, रंगमंच कार्यक्रम, आकाशवाणी, दूरदर्शन अशा सर्व माध्यमांमधून मोडक सर अखंड कार्यरत राहिले आणि त्यांच्या प्रयोगशीलता आणि प्रतिभेचं अतूट नातं घेऊन फक्त काम करत राहिले. जुन्या नव्या पिढीशी आणि तंत्रज्ञानाधिष्ठित माध्यमांशी त्यांनी आपले सूर सहज जुळवले. स्मृती विस्मृतीत गेलेल्या अनेकानेक कलाकारांविषयी माहिती जमवणं, त्यांच्या कामाचं कलात्मक आस्वादन करणं आणि ते आपल्या मित्रपरिवारात खुमासदार शैलीत शेअर करणं हा मोडक सरांचा सर्वात आवडता उद्योग होता. आणि त्यांचं वाचन अफाट, स्मरणशक्ती एकपाठी आणि कुठलाही संदर्भ त्यांना नेमका आठवे.

महाराष्ट्रातल्या नाट्य चळवळीचे आणि चित्रपटातल्या नव्या प्रयोगांचे ते एक महत्त्वाचे आधारस्तंभ होते. शब्दवेधचे कित्येक सुंदर कार्यक्रम मोडकसरांनी उभे केले होते आणि ते रेडिओसाठी कार्यक्रम करायचे. दूरचित्रवाणीनं भारतात पाय रोवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी टीव्हीवर आपल्या संगीताची जादू पसरवली. संगीताचे अभ्यासक असं बिरुद न मिरवता त्यांनी खरोखर अधाशासारखा गाण्याचा अभ्यास केला होता. आपली स्वतःची अशी एक तात्विक बैठक त्यांनी तयार केली होती. रसिकात वेळ झाली आहे आजच्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात इथंच विराम घेण्याची. ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर म्हणजेच 4 मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले घेऊन येतो तुमच्यासाठी सांजेच्या पारी हा कार्यक्रम. तर ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे आणि मुलींपेक्षा पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%पेक्षा जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 50 अंकांची वाढ झाली आणि तो 74,609 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 33 अंकांची वाढ नोंदवत 23,413 अंकांवर बंद झाला. आजच्या ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
2: राम राम मंडळी. 107.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सांजच्या पारी या कार्यक्रमात मी रंगा तुमचं मनापासून स्वागत करतो. बरं का, आज लई दिसानी आपली भेट झालेली आहे. बाकी जग चाललंय ना, चालायलाच पाहिजे.

काय मग मंडळी, मी ज्याची वाट बघतोय त्याचीच तुम्ही बी वाट बघताय ना? अवकाळ्यानं जीव हैराण झालाय. कधी एकदाचा पाऊस पडतोय असं झालंय. गावाला अवकाळी पाऊस पडलाय पण पावसाची सुरुवात अजून काय झालेली नाही. दुपारच्याला असं ऊन असतंय का अंगाची लाही लाही होती. काही तुम्ही पंख्याचा गार वारा घेत असाल, नाहीतर थंडी एसीत बसला असाल. गावाकडं काय असलं नखरं नसतेत. दुपारच्याला काम करताना तर घामाच्या धारा वाहतात. जीव नकोसा होतोय. मग भाकर खायला झाडाच्या सावलीत बसलं का गार वारा लागतोय. तेवढंच थंड होतं शरीर आणि मन बी. जनावरं बी उन्हात तापत्या, त्यांना सावलीला बांधायचं, चारा टाकायचा, ते बी शांत होत्यात. अहो मुख जनावर ते काय बोलणार आहे, आपल्याला कळायला पाहिजे. तुम्हाला सांगतो मंडळी, जनावराला जीव लावला तर ते बी तुम्हाला जीव लावतं बरं का.

0: ರಾಜಾ ಕರು ಕಿತಿ ಸಹನ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟ ಮಲ್ಹಾರಿ ಹಳು ಹಾಕು ಪಿಸಲಿ ಬಂಗಡಿ ಬಿಲ್ಲೋರಿ ಹಳು ಹಾಕು ಪಿಸಲಿ ಬಂಗಡಿ.
1: मंडळी जनावरांचा विषय निघालाच आहे तर आमच्या बंड्याबद्दल सांगतो बरं का. बंड्या म्हणजे आमचा इमानदार कुत्रा. आता कुत्रा इमानदार असतोच की. तर बंड्या का नाही लय वांड होता म्हणजे कोणाला आमच्या दारात येऊच द्यायचं नाही. लोक आमच्या घराकडे यायला घाबरायची. या बंड्याला का नाही माझी आई गरमागरम भाकरी करायची. आप्पा वाट्यावर उभं राहून बंड्याला आवाज द्यायची. बंड्या जिथं असेल तिथनं लगेच धूम ठोकत घराकडे यायचं आणि आप्पांच्या हातातली भाकर खायचा. एकदा काय झालं, रातचा लय पाऊस पडत होता. बंड्या घराबाहेर होता. रातचं दार वाजलं. आपण वाटलं एवढं रातच्याला कोण आलं. त्याने दार उघडलं तर बंड्या पावसात फार भिजला होता. त्याला घरात घेतला आणि पोतं दिलं बसायला. ह्यो बंड्या आमचा राखणदार होता बरं का मंडळी.

तर मंडळी, उन्हाळ्यात का नाही आमच्या गावाकडे पाण्याचा लय प्रॉब्लेम असतोय. म्हणजे तुमच्याकडे कसं नळात बदाबदा पाणी पडतं का नाही, तसं आमच्याकडे नळातनं पाणी येतच नाही. मग इरीतनं नाही तर आडातनं पाणी शेंडून काढायला लागतंय. पाण्यासाठी लय पायपीट करायला लागते. बोरला बी पाणी लागत नाही आणि उन्हाळ्यात सुट्टीत शहरातली पाहुणी रावळी येतात, त्यांना असते सवय मनसोक्त पाणी वापरण्याची. आणि गावाकडे तर पाण्याची बोंब. आमच्या लीला आजीचा नातू सने आला होता आता उन्हाळ्यात, त्याच्या फॅमिलीला घेऊन, म्हणजे त्याची बायको पोरं हो, मी तर पहिल्यांदाच त्याच्या फॅमिलीला बघत होतो. तर त्यांनी का नाही मुंबईवरूनच पाण्याच्या बाटल्या आणल्या होत्या. काहीतर म्हण त्यांना गावचं पाणी पचत नाही. आता मंडळी, गावचं पाणी पिऊन आणि पचवून आम्ही लहानाचं मोठं झालो. बरं, या लीला आजीची या नातवाची गोंगम सांगतो तुम्हाला, पण या गाण्यानंतर.

काय झालं माहिती का मंडळी, सनीनं का नाही मुंबईवरनं आणलेला पाण्याचा स्टॉक का नाही संपला. आता काय गावचं पाणी पिण्याशिवाय काय पर्यायच नाही. पण त्याची बायको ऐक्तीभाई तिनं पाणी आणायला सनीला तालुक्याला धाडला. आता बायकोचं ऐकावं लागलंच गड्याला. कार घेऊन परत पाण्याच्या बाटल्या घेऊन आला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, पण आंघोळीला तर पाणी लागतंच की. एरीचं पाणी का नाही तिला घाण वाटायचं. ती स्वतः तर त्या पाण्यानं आंघोळ करत नव्हतीच, पण सनीला पण आंघोळ करू देत नव्हती. मग काय पिण्यासाठी जे पाणी आणलं होतं का नाही त्या पाण्यानं आंघोळ करत होती ही माणसं. आता बोला यानं किती लिटर पाणी लागलं असेल. सारखं तालुक्याला जाऊन पाणी आणण्यापरास सनीनं बायकोला कारमध्ये बसावलं आणि तडक मुंबई गाठली.

0: रसिक अहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
3: मंडळी, सांज जपारी कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा दोस्त रंगा तुमच्या बरोबर आहे. गावाकडकडे पाण्यासाठी लय मारामार होती, म्हणजे पावसाळ्यात पाण्यानं भरलेल्या जहिरीत आम्ही मन बरसतोवर पोहायचो का नाही, तिहीर आटून पार तिचा तळ दिसायचा, तेहरीकडे मग बघवायचं नाही. 4 दिवसानं एकदा टँकर येतो आणि त्यो हिरीत रिकामा होतो. तेव्हा पाणी घेण्यासाठी हिरीवर बायका पोरांची एकच झुंबड पडायची. हंडा, कळशी, बादल्या, पातेली, संडी भांडी भरायला लोक नुसती तुटून पडतात. एकदा तर का नाही खालच्या आळीच्या रंजीचं आणि वरच्या आळीच्या संगीचं पाणी भरण्यावरनं हे तुफान भांडण झालं. दोघे का ऐकायला मागणच हे तुफान मारामारी. या एवढ्या का भांडत्यात ते कुणालाच कळना. तेवढ्यात मारुतीच्या देवळाजवळचा लक्ष का नाही माझ्या कानात हळूच बोलला, आरती माळावरचा किसना आहे का नाही. त्याच्यावरनं दोघी भांडत्यात. त्याचं काय झालं, आधी हो किसना रंजीला घेऊन फिरला आणि आता त्याचं संगी बराबर लफड आहे. मंडळी, गावातली ही लफडी का नाही, लक्षाला बरी माहिती असतात आणि समद्यांची लफडी माहिती असलेलं लक्ष अजून पेन लग्नाचं आहे.

0: मंडळी, हे जे गीत तुम्ही ऐकलं ते गीत गायलं होतं शाहीर उमेश सुराडकर यांनी. तुम्हाला सांगतो मंडळी, या पाण्याबाई रंगी तर लय कावते माझ्यावर, कळशीभर पाण्यात रोज आंघोळ करतोय मी, तरी बी या पाण्यावरनं आमच्यात भांडणं होत्यात. म्हणते कशी, तुम्हा गडी माणसांना रोज आंघोळ करायची गरजच काय, दोन दिवसात मी एकदा आंघोळ करायची. मंडळी, मला बिना आंघोळीचं जमतच नाही, मी काय तिचं ऐकतच नाही. मग मला म्हणती, चला की माझ्या माहेर आला, तिथं माहिंदळं पाणी आहे, रोज बादलीभर पाण्यानं चांगली आंघोळ करा. आता मंडळी, आंघोळीसाठी सासरवाडीत राहायचं पटतंय का? अ पाहुण्याकडे लय दिस राहून आपला आब नाही घालवायचा. शेवटी काय कसं बी असलं तरी आपलं घर ते आपलं घर असतंय, आहे का नाही?
1: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हटवून गे, आडवा हटवून गे.

0: ग ग जवर जवा आता काय मी करू आता कुणाला सांगू काम क्रोध विंचू तावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला
1: अरे
0: विंचू तावला
1: महाराज
0: अरे विंचू तावला
1: गा गा गा गा गा गा गा

0: दारुण.
1: हा हा म्हणजे अति दारुण.
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर.
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
0: अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर.
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मायंदाळ भयंकर.
1: आणि मायंदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
1: बापरे.
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं.
1: तिनं म्हणजे त्या खायच्या आळीतल्या गंगीनं.
0: ए गंगीचा इथं काय संबंध?
1: मग त्या रंगीनं.
0: कोणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं.
1: त्या इंगळीनं महाराज. इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू.
1: मोठा विंचू अंदाजे केवढा?
0: तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू सावरा
1: महाराज,
0: अरे विंचू सावरा. विंचवाला उतारा.
1: उतारा गंडा दोरा, दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री.
0: असला उतारा चालत नाही.
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध.
0: असलाही उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा.
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा.
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
1: मी मारतो पिन.
0: या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा, आणि विंचू इंगळी उतरे झरझरा. अरविंद सावला
1: महाराज,
0: अरविंद सावला. देवा रे देवा, आता काय मी करू? आता कुणाला सांगू? अरविंद सावला. हो सत्य उतार्या येऊन
1: आला का?
0: हा सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण.
1: बरं झालं.
0: किंचित राहिली फुणफुण,
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने. पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.
2: मंडळी या पाहणे पाहिजे का? नाही. उन्हाळ्यात आमच्या गावात लग्नच होत नाहीत. वऱ्हाडाला काही कमी पाणी लागतंय भय तरी बी आमच्या गावातल्या अण्णांनी का नाही लेकीचं लग्न काढलंच. अण्णा काय कोण असं ऐकत नाहीत. त्यांना समध्या गावांनी समजावलं तरी बी त्यांनी उन्हाळ्यातलीच तारीख ठरवली. म्हणले माझ्या लेकीच्या लग्नासाठी खास टँकर आणतो. मग आम्ही बी म्हणलं जाऊ द्या, कुठं त्यांच्या नादाला लागायचं, मोठी माणसं ती. तर लग्नाचा दिवस उजाडला, नवरदेवाचं वराड आलं, पण अण्णांनी मागवलेला टँकर काय आलाच नाही. आता काय करायचं? पाहणे पाहिजे अर्धं जेवण बनवायचं तसंच राहिलं. आता पाहुण्यांना हात धुवायला पाणी नाही का प्यायला पाणी नाही. शेवटी अण्णांचं व्याही लग्न मोडायला निघाला होता तेव्हा तात्यामध्ये पडलं आणि ते लग्न कसंबसं लागलं आणि वऱ्हाड जेवण न करता तसंच निघून गेलं.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजी मध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर.

दुपारी कार्यक्रम सुरू आहे आणि रंगा तुमच्या बरोबर आहे. कार्यक्रम रंगलेला आणि तो रंगतच असतोय आणि तुमचे एवढे पायंदळी फोन आले का नाही आणि मेसेज पण येतात बरं का व्हॉट्सअपवर. लय छान वाटते बरं का मंडळी, धन्यवाद. तर मंडळी, पाण्याच्या या त्रासाला वैतागुना कायमची उपाययोजना करण्यासाठी का नाही गावात मीटिंग घ्यायचं ठरलं. मीटिंगला समजा गाव जमा झाला, जाणते मंडळी बरोबरच गावातले टगे बी होते. काय एक आयडिया होते त्यांच्या, म्हणजे कृत्रिम पाऊस पाडू आणि इमानातनं पाणी टाकू, हा म्हणजे हेलिकॉप्टरनं पाऊस पडला असं, म्हणजे असं सुचवत होते मंडळी. त्यावर समजा गाव हसला. शेवटी त्या मीटिंगमध्ये का नाही नदीचं पाणी पायपनं गावात आणायचं आणि माळावर एक टाकी बांधायची आणि त्यात ते पाणी सोडून नळातनं घरोघरी पोचवायचं. नाही, योजना चांगली होती, पण प्रश्न असा होता का टाकी बांधण्यासाठी जी जागा पाहिजे होती का नाही ती जागा द्यायला कोणी बी तयार होईना. पाणी तर समजा गावाला पाहिजे होतं, पण त्यासाठी जागा द्यायला कोणी बी तयार नव्हतं. शेवटी माळावरच्या आबांनी आपली 5 गुंठे जागा गावाला पाण्याच्या टाकीसाठी दिली. टाकी बांधली गेली, नदीपासून टाकीपुतूर पाईप टाकलं, पाणी नळातनं घरात आलं, तवा अख्ख्या गावाला आनंद झाला.

मंडळी नदीचं पाणी गावात येतं, पण कधी नदीला पाणी असलं तर, आणि उन्हाळ्यात नदी बी फार आटून जाते, मग उन्हाळ्यात टँकरनंच पाणी येतंय, तेव्हा इतकी गर्दी होती का नाही असं वाटतं एखाद्याचा जीव जाईल. पोरंपार त्या इहिरीच्या कठड्यावर उभं राहतात, काही टँकरचं पाणी इहिरीत पडायच्या आधी त्यांना त्यांच्या बादलीत पाहिजे असतं. असंच एकदा टँकर आला, टँकर भोवती लोकांची ही गर्दी जमा झाली. माझा दोस्त गण्या इहिरीच्या कठड्यावर उभा होता.

त्याचा कसा काय तोल गेला काय माहीत. टँकरचं पाणी हिरीत पडायच्या आधी गण्या कोरड्या हिरीत पडला होता. दुष्काळानं बळी घेतला, असलंही बळी घेतलेत, पण आपण काही शान होत नाही. पाणी जपून वापरायला पाहिजे हे आपल्या टकुऱ्यात घुसतच नाही. मंडळी, पाण्याची समस्या ही माझ्या गावापुरती नाही, ती एक ना एक दिवस ती समध्यांना त्रास देणार आहे. तवा येळीत जाग व्हा.

कर्म धरून काटवट घट्ट डाळ रांधली कोणी प्रतिमली कणिकेचा केला उंडा कणिक घालते पूर्णा मंदी होईल कथेपाक आवंडा सांगा सांगा होईल कथेपाक आवंडा.

नर कायो मगो आता माळावर की धोंड वाटत मिल का वाट सरू विचार तुम्ही करा शाहीर फरांदे आज

मंडळी पाऊस कसा मैंदळा पडतोय, पण ते पावसाचं पाणी साठवायचं कसं याचं नियोजन करायला पाहिजे, तवाच पाण्यावाचून परवड होणार नाही. आता येळ झाली आजच्या कार्यक्रमात इथंच थांबायची आशा करतो. तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल. आता 5 वाजता तुम्ही बातम्या ऐकाल आणि उद्या 5 ते 8 रेनबोवर भूषण तुमच्याबरोबर असणार आहे. आपली पुन्हा लवकरच भेट होईल. काळजी घ्या. राम राम.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात केंद्र सरकारने आजपासून वाढ केली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोनं आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. 2026-27 विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर दर मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 50 अंकांची वाढ झाली आणि तो 74,609 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 33 अंकांची वाढ नोंदवत 23,413 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

0: बातमीपत्र 6 हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2026-27 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ. तूर 8,450 रुपये तर कापसाला 8,267 रुपये प्रति क्विंटल दर मंजूर. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. आणि अकोला, अमरावती आणि वर्धा इथं उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी. रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मिहान इंडिया लिमिटेडला भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीचा कालावधी 6/8/2039 नंतरही वाढण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सवलतदार GNIAL अर्थात GMR नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला व्यावसायिक संचालन सुरू झाल्याच्या तारखेपासून 30 वर्षांकरिता विमानतळाचा परवाना देणे शक्य होईल. यामुळे नागपूर विमानतळाच्या विकास आणि पायाभूत सुविधांच्या उन्नतीच्या एका नवीन पर्वाची सुरुवात होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: नागपुर इंटरनेशनल एयरपोर्ट को पीपीपी के माध्यम से मॉडर्नाइजेशन करना उसका और अपग्रेडेशन करना. इसमें पूरा एक ट्रांसपेरेंट प्रोसेस से पीपीपी का प्रोसेस रन किया गया है और आज कैबिनेट में उसका जेवी बनाने का अप्रूवल मिला. कंप्लीट इसको एक इंटरनेशनल एयरपोर्ट की तरह अपग्रेड करेंगे, मॉडर्नाइज करेंगे और इसका एंटायर ऑपरेशन एंड मेंटेनेंस पीपीपी में होगा.
0: या अंतर्गत GNIAL हे नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जागतिक दर्जाच्या सुविधेत रुपांतर करणार आहे. भविष्यात या विमानतळावर वार्षिक 3 कोटी प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता विकसित करण्याचे नियोजन असून त्यामुळे प्रवासी तसेच कार्गो सेवा अधिक सक्षम आणि बळकट होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल केंद्राचे आभार मानले असून या निर्णयामुळे ब्राऊनफील्ड विमानतळ विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 2026-27 14 खरीप पिकांच्या MSP अर्थात किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास आज आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला लाभदायक दर मिळावा या उद्देशानं केंद्र सरकारनं 2026-27 या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक वाढ सूर्यफूल बियाणे यासाठी करण्यात आली असून त्यानंतर कापूस, नायजर बियाणे आणि तीळ यांच्या MSPM वाढ करण्यात आली आहे. धान पिकाला 2,441 आणि ग्रेड ए धान पिकाला 2,461 रुपये प्रति क्विंटल इतकी किमान आधारभूत किंमत देण्यात आली आहे. हायब्रीड ज्वारीला 4,023 रुपये, बाजरा पिकाला 2,900 तर मक्का पिकाला 2,410 इतके प्रति क्विंटल MSP ठरवण्यात आली आहे. तर तूर डाळ 8,450 रुपये आणि मूग 8,780 रुपये प्रति क्विंटल, तर मध्यम धाग्याच्या कापसाला 8,267 आणि लांब धाग्याच्या कापसाला 8,667 रुपये प्रति क्विंटल इतकी किमान आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा, शिवलिंगाच्या स्वरूपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रधना सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींचे पास होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी येत्या 20 मे रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्य रसायनशास्त्रज्ञ आणि औषध विक्रेते संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी आज भंडारा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात बनावट औषधांचा धोका वाढला आहे. ही बाब केंद्र सरकारच्या वारंवार निदर्शनास आणूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्यानं हा संप पुकारला असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक कंपन्या निकृष्ट दर्जाची औषधं तयार करून बाजारात आणत असून या प्रकारात काही डॉक्टर्सचाही सहभाग असल्याचा आरोप दुबे यांनी केला.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंत्री अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करू नयेत असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान कलेक्टर किंवा प्रशासनाला बैठकींसाठी प्रत्यक्ष न बोलावता ऑनलाईन संवाद करण्यास सुरुवात केली असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितलं. भारत सरकारच्या जनगणना विभागामार्फत दिनांक 1 मे पासून स्वगणना सुरू झालेली आहे. याबाबत अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. सदर आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत भातकुली तालुक्यातील बोरखडी खुर्द आणि इस्माईलपूर या गावातील सर्व कुटुंबांनी स्वगणना पूर्ण केली. अशा प्रकारे 100% स्वगणना पूर्ण करणारी ही अमरावती जिल्ह्यातील प्रथम गावे आहेत. या गावांचा आदर्श घेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबांनी 15 मे पर्यंत स्वगणना पूर्ण करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी येत्या 19 मे पर्यंत अर्ज करावेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. यात्रेसाठीची नोंदणी लवकरात लवकर करण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. KMYGOV.in या संकेतस्थळावरून नोंदणी करता येऊ शकते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रादेशिक हवामान खात्याने आज अकोला अमरावती आणि वर्धा इथं उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याबरोबर उद्या आणि परवा देखील या तिन्ही जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट दिलेला आहे. दरम्यान भंडारा आणि नागपुरात आज सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला काही ठिकाणी सुरुवात झाली. पाऊस असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागानं येत्या काही तासांत नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा इथं सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वाशिम आणि यवतमाळ येथे देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ऍप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सोने आणि इतर मौल्यवान

धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ आणि 2026-27 साठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ. तूर 8,450 रुपये तर कापसाला 8,267 रुपये प्रति क्विंटल दर मंजूर. याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. थाप्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%-हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 95%-पेक्षा जास्त तर 94,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 90%-पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:00-6:00 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर

सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्याचसोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसांचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स

बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यात ती नाणेफेक, पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जणांचे जबाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 जणांना अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 जण ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयानं तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे.

केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्रबंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI ने आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला CBI ने आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. अकरापासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना CBI ने चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला CBI ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल K. कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपचे N. नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S. कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 विरोधामध्ये मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष Xi Jinping यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 14 मे, वार गुरुवार, पहाटेचे ठीक 5:02 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंगलमय दिवसाची मंगलमय

पहाटेचे ठीक 5:15 होत आहेत. नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश. गुणवंत शीलवंत माणसं ही नेहमी नम्र असतात. अहंकार त्यांच्या आसपास सुद्धा फिरकत नाही, कारण यश अपयश चढ उतार राग लोभ कोणत्याही परिस्थितीत ही माणसं विचलित होत नाहीत. इतकी ती त्यांच्या चालण्या बोलण्या वागण्यात नम्र सरळ मार्गी आणि निरहंकारी असतात. अहंकार गर्व त्यांच्या ठाई बिलकुल नसतो. त्यांच्यातील हीच नम्रता या अहंकाराचा नाश करते आणि सुखी आणि समाधानी आयुष्याचा खरा मार्ग दाखवते. तुम्ही सुद्धा विनम्रतेचा हा मार्ग अवलंबा आणि मग बघा तुमच्या नम्रतेची अफाट शक्ती एका वेगळ्या उंचीवर तुम्हाला नक्की नेऊन ठेवेल.

पहाटेचे ठीक 5:28 होत आहेत आणि 107.1 मेगाहर्ट्झवर श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्यासोबत तुमचाच भूषण. जर वेळ आपल्यासाठी थांबत नसेल मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत असतो. वेळेवर स्वार व्हा आणि स्वतःची संधी निर्माण करा. खरं तर प्रत्येक क्षण हा उचित आणि योग्य असतो. चुकत असतो तो फक्त आपला निर्णय निश्चय. ज्यासाठी योग्य वेळेची उचित संधीची वाट पाहत बसू नका. वेळेवर स्वार व्हा आणि स्वतःच संधी निर्माण करा. कारण जर वेळ आपल्यासाठी थांबत नसेल मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसावं. असा विचार करा आणि पुढे व्हा. काळाचं काय तो कुणासाठीच थांबत नाही आणि कुणाचीही वाट पाहत नाही. त्यामुळे सतत प्रयत्नशील रहा. अखंडित काम करत रहा. मग बघा तुम्ही जेव्हा वेळेवर स्वार झालेला असाल तेव्हा संधी तुमच्याकडे चालून आलेली असेल.